0: दमौली एफएम 94.2 मेगाहर्ज समुदायको आवाज आवाज
1: द प्रोडक्शन नेपाल प्रेजेंट्स शिव तांडव स्तोत्रम।